एक दो तीन धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेटा धागे तेट